0: विदेशमन्त्रिणां सभायाः अध्यक्षः अभवत्। ऑस्ट्रेलिया देशस्य विदेशमन्त्री बेनी वोंगः, जापान देशस्य विदेशमन्त्री तोशिमित्सु मोटेगी, अमेरिका देशस्य विदेश सचिवः मार्को रूबियो च अस्यां सभायां भागं भजितवन्तः। सभायाः अनन्तरं संयुक्त वार्ताहर सम्मेलनम् अभिसम्बोधयन् डॉ जयशंकरः क्वाड राष्ट्रेषु सहयोगं सुदृढीकरणाय परस्परं साहाय्यं कर्तुं च अवधानं प्रदत्तवान्। सः अवदत् यत् क्वाड देशाः मुक्त समाजाः सन्ति, ये समृद्धेः, विकासस्य च, अन्वेषणे, नवान्वेषणे च सृजनात्मकतां पोषयन्ति।
1: Economic resilience should be promoted.
2: बैठक में आर्थिक मजबूती बनाए रखने, आपूर्ति श्रृंखला को मजबूत करने, विश्वसनीय और सुरक्षित तकनीकों का प्रसार करने तथा उत्पादन क्षमता में वृद्धि करने पर चर्चा हुई। ऊर्जा और उर्वरक की वर्तमान उपलब्धता के साथ साथ महत्वपूर्ण खनिजों और संसाधनों की उपलब्धता पर भी बात हुई। हमारा लक्ष्य आपसी सहयोग को मजबूत करना तथा दूसरों की सहायता करना है। हम क्वाड देश आदान प्रदान से विकास और समृद्धि की खोज में नवाचार और रचनात्मकता को बढ़ावा देते हैं।
0: डॉक्टर जयशंकरः अवधानं प्रदत्तवान् यत् भारत प्रशांत प्रदेशः वैश्विक वृद्धेः स्थिरतायाः च चालकः भवेत्। सः अवदत् यत् समुद्रीय लोकतंत्र रूपेण, बहुवादी समाज रूपेण, आपण अर्थव्यवस्था रूपेण च क्वाड राष्ट्राः स्वतंत्रं मुक्तञ्च हिंद प्रशांत प्रदेशं प्रति दायित्वं वहन्ति। स्वस्य वक्तव्ये अमेरिका देशस्य विदेश सचिवः मार्को रूबियो इत्येषः अकथयत् यत् संयुक्तराज्यम् अस्य वर्षस्य अन्ते क्वाड सहभागिभ्यः ईंधन सुरक्षा मञ्चस्य कृते आतिथेयत्वं करिष्यति, येन अस्य विस्तारः अधिकं भवेत्। क्वाड देशाः दृढमूल्यानि सम्बद्धहितानि च धारयन्ति इति कथयित्वा सचिवः रूबियो अवदत् यत् क्वाड सहभागितायाः कृते अमेरिका देशः गभीरतया प्रतिबद्धः अस्ति। जापान देशस्य विदेशमन्त्री तोशिमित्सु मोटेगी इत्येषः स्वस्य संयुक्त वक्तव्ये हॉर्मुज जलसंधौ स्वतंत्रं सुरक्षितं च नौ परिवहनं सुनिश्चेतुं तथा पश्चिम एशिया देशे स्थिरतां आनेतुं कूटनीतिक प्रयासानां महत्वं प्रतिपादितवान्। ऑस्ट्रेलिया देशस्य विदेश मंत्री पेनी वोंगः अवदत् यत् क्वाड इत्यनेन क्वाड पोर्ट्स ऑफ द फ्यूचर पार्टनरशिप इत्यस्य माध्यमेन क्वाडतः प्रशांत प्रदेशं प्रति अद्य पर्यन्तं प्रबलं प्रतिबद्धतां घोषितमस्ति। क्वाड देशाः अपि विधि प्रशासनस्य, सार्वभौमत्वस्य, प्रादेशिक अखण्डतायाः च रक्षणार्थं स्वस्य प्रतिबद्धतां पुनः दृढीकृतवन्तः। क्वाड विदेश मन्त्रिणां सभया संयुक्त वक्तव्ये उक्तं यत् क्वाड देशाः पश्चिम एशियायाः स्थित्यां चर्चयन् अस्मिन् क्षेत्रे वर्तमानस्य कूटनीतिक प्रयासानां समर्थनम् अपि च चिरस्थायि शान्तेः आशां च पुनः दृढीकृतवन्तः। नौपरिवहन अधिकारिणां स्वतन्त्रतायाः विषये संयुक्त राष्ट्रसंघस्य समुद्र विधि सम्मेलनस्य अनक्लोस इत्यस्य प्रतिबिम्बता अन्ताराष्ट्रिय विधि पालनस्य महत्वं, हॉर्मुज जलसन्धिं तथा रक्तसमुद्रस्य माध्यमेन वैश्विक वाणिज्यस्य, सुरक्षायाः, अविराम प्रवाहस्य च महत्वं ते पुनरुद्घाटितवन्तः। भारत प्रशांत ऊर्जा सुरक्षायाः विषये स्वस्य वक्तव्ये भारतम्, ऑस्ट्रेलिया, जापान, संयुक्त राज्य अमेरिका च सुसाक्रियमानं, स्थिरं, पारदर्शिकं, सुरक्षितं, स्थितिस्थापकत्वं च ऊर्जा आपणं सुनिश्चेतुं दृढ प्रतिबद्धतां पुनरुद्घाटितवन्तः। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भारत अमेरिका देशौ अद्य महत्वपूर्णानां खनिजानां, दुर्लभानां भूतत्वानां च आपूर्तिं, खननं, प्रक्रियां च सुरक्षितं कर्तुं प्रमुख द्वैपाक्षिक संरचनायां हस्ताक्षरं कृतवन्तौ। विदेशमन्त्रिणः डॉ एस जयशंकरस्य, अमेरिका देशस्य विदेश सचिवस्य मार्को रूबियो इत्यस्य च मध्ये दिल्लीनगरे ऐतिहासिक समन्वयस्य आदान प्रदानम् अभवत्। विदेशमन्त्रिणा उक्तं यत् इयं संरचना स्थितिस्थापकान्, विविधाः च आपूर्तिश्रृंखलाः सुदृढां करिष्यति। കേന്ദ്രീയ ഗൃഹമന്ത്രി അമിത് ഷാഹ അദ്യ ഓപ്പറേഷൻ സിന്ദൂര അഭിയാനസ്യ സമയെ സീമാ സുരക്ഷാബലസ്യ ഭൂമികായാ പ്രശംസാം അകരോത്. സഹ അവദത് യത് അനേന സൈന്യബലേന ന കേവലം സീമായാ രക്ഷണം കൃതം അപിതു സീമവർത്തി ജനപദേഷു നിവസതാം ജനാനാം മനോബലം അപി വർദ്ധിതം. സീമാ സുരക്ഷാം പൂർണതയാ സുദൃഢാം കർത്തും സീമാ സുരക്ഷാബലേന പ്രശാസനം നാഗരികാഞ്ച സംയോജ്യ ചതുസ്തരീയ ഗ്രിഡ് ഇത്യസ്യ നിർമ്മാണായ ശ്രീഷാഹേന വിശേഷം അവധാനം പ്രദത്തം. ശ്രീഷാഹ അവദത് യത് അദ്യ ബീകാനേര നഗരസ്യ സമീപെ സീമാ സുരക്ഷാബലസ്യ സാഞ്ചു പോസ്റ്റ് ഇത്യത്ര ആയോജിതെ പ്രഹരി സമ്മേളനെ സംബോധയനാസീത്. സഹ അവദത് യത് അസ്യാഹ ചതുസ്തരീയ ഗ്രിഡ് വ്യവസ്ഥായാ സഹായേന സീമായാം ഉദ്ഭൂതാനാം വിഭീഷികാനാം പൂർണ ശക്ത്യാ പ്രതികാരഃ ഭവിഷ്യതി. രാഷ്ട്രപതി ദ്രൗപദി മുർമുഹു സിക്കിം രാജ്യസ്യ ത്രിദിവസീയായാം യാത്രായാം ഗംഗ്ടോക് നഗരം സംപ്രാപ്തവതി. സ്വകീയ യാത്രാവധൌ രാഷ്ട്രപതിഃ മഹിളാനാം കൃതെ സമർപ്പിതം പിങ്ക് ബസ് യാനാനാം ഉദ്ഘാടനം കരിഷ്യതി. യസ്യോദ്ദേശ്യം രാജ്യ സുരക്ഷിതം സുലഭം പരിവഹന സൗകര്യം ഇത്യസ്യ പരിഷ്കാരഃ ഭവേത്. സാ സിക്കിം രാജ്യസ്യ സമൃദ്ധിം പാരിസ്ഥിതികം പുഷ്പ പരമ്പരാം ച ദ്രഷ്ടും റിഡ്ജ് പാർക്ക് ഇത്യസ്യ ആർക്കേഡിയം അപി ഗമിഷ്യതി. പശ്ചാത് ദിനെ സാ നാമഗ്യാൽ ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട് ഓഫ് തിബത്തോളോജി ഇത്യത്ര ഗമിഷ്യതി. യത് ദുർലഭാഃ പാണ്ഡുലിപീനാം ബൗദ്ധ സാംസ്കൃതിക കലാകൃതീനാം ച സംരക്ഷണായ പ്രസിദ്ധാഃ അസ്തി. ഭാരതം സമേത്യ സമഗ്ര വിശ്വാത് കോടിശഃ ജനാഃ അദ്യ സൗദി അറേബ്യ ദേശേ ഹജ് യാത്രാം കുർവന്തഃ സന്തി. ഹ്യഃ പഞ്ചദിവസീയ വാർഷിക തീർത്ഥയാത്രയാഃ ആരംഭഃ ലക്ഷശഃ ഹജ് തീർത്ഥയാത്രിണഃ മീനാനഗരേ രാത്രിം വ്യതീതവന്തഃ. അധുനാ തേ അറാഫാത് ക്ഷേത്രേ മുഖ്യ ഹജ് അനുഷ്ഠാനാർത്ഥം പ്രാർത്ഥനാർത്ഥം ച സമാഗച്ഛന്തി. തേ തത്ര പൂർണ്ണദിനം യാപയന്തി പ്രാർത്ഥയന്തി ച. തീർത്ഥയാത്രിണഃ നിമരാ മസ്ജിദ് ഇത്യത്ര ഖുത്ബായ ഹജ് അർത്ഥാത് ഹജ് പ്രവചനം ശ്രുതവന്തഃ. തതഃ സായങ്കാലെ തേ മുജദലീഫ നഗരം പ്രതി പ്രസ്ഥാനാത് പ്രാക് അപരാഹ്നേ സായങ്കാലെ ച സംയുക്തരൂപേണ പ്രാർത്ഥനാം കുർവന്തി. ഭാരത ഋതുവിഭാഗേന അദ്യ ദില്ലിയാം ഊഷ്ണതരംഗസ്യ സ്ഥിത്യൈ പീതവർണീയ സഞ്ചേതന പ്രദത്ത. രാഷ്ട്രീയ രാജധാന്യാം ഊഷ്ണതരംഗസ്യ സ്ഥിതിഃ ശ്വഃ പര്യന്തം യഥാവദേവ ഭവിഷ്യതി ഇത്യപേക്ഷതേ. യത്ര അധികതമം താപമാനം ചതുശ്ചത്വാരിംശത്തഃ ഷട്ചത്വാരിംശത് ഡിഗ്രി സെൽഷ്യസ് പരിമിതം യാവത് ഭവിഷ്യതി. അദ്യ ഹരിയാണായാം ചണ്ഡിഗഡെ പൂർവി മധ്യപ്രദേശേ പഞ്ചാബേ ഉത്തരപ്രദേശേ വിദർഭേ തഥാ പശ്ചിമ രാജസ്ഥാന രാജ്യേ ച തീവ്ര ഉഷ്ണതരംഗസ്യ സ്ഥിതിഃ ഭവിഷ്യതി ഇതി ഭാരത ഋതുവിഭാഗേന പൂർവാനുമിതം. അത്രാന്തരെ അദ്യ ശ്വഃ ദക്ഷിണ പശ്ചിമ പ്രാവൃട്കാലഃ കേരളരാജ്യം പ്രാപ്സ്യതി ഇത്യപേക്ഷതേ. ഐപിഎൽ ക്രിക്കറ്റ് ക്രീഡായാം അദ്യ പ്ലേ ഓഫ് ക്രീഡായാ ക്വാളിഫയർ വൺ ക്രീഡായാം ഗുജറാത്ത് ടൈറ്റൻസ് ദലം ഗത വിജേതാ റോയൽ ചലഞ്ചേഴ്സ് ബംഗളൂരു ദലം ധർമ്മശാലയാം സമ്മുഖീകരിഷ്യതി. ക്രീഡായാ ആരംഭ സായം സാർദ്ധ സപ്തവാദനെ ഭവിഷ്യതി ഇതി വാർത്താഃ.